0: regarding egar gadi 3 minute agum kuriam meginda ehun teringe ho show ge miha hisabu miwa ka dakkalani azla assalamu alaikum azla
1: wa alaikum assalam
0: ko ba kon kamegga te oleni ate enta asakka te gme te oleni eh no te masakke ni ban dinga ni masakke no kurani ohoho mi puni ichin mizu sifavi ane ichin hadaniye bunima war kala gihifa gengule kala kome se se tayyar kolla kala khiyalen ai ma kai che tayyar kurani do okay okay me ja masale nenge me do bai sida bai ready kurum ga tewlani do okay ki hare bane
1: eden mi haru nemule paade ki basin se de riha kuru ba
0: ओह ए वारा मीरवान करने के तो मीरवान थी वारा फक्का ही चक करने के थी
1: तो असुस वारा मीरे
0: आ ही वे मीरवान हैं गमासलो इस तो
1: अलग कभी सारे
0: हैं आ ओह माय गॉड वारा गुले ने तो साले इंगे मौसम आवेस गुलू वाला ऐ गेंदो थे वाले नहीं
1: फसे
0: हवाले ने नोनस दे तो रोज़ चंग हदा सलाय लागिन
1: कामी चंग हदा सलो चेना
0: नो एक कम या बारे फसे
1: हवे अंगिया मीरो फ मूसु मागुली
0: फ हाल बराबर हम हाँ देख बड़े कार्गे हिला मुझे जवाब दे
1: बादलो
0: ने चलो ने हां हां लो हे मेरो रंगळो करने मिजो ही वणी
1: करने लागी ने नोती वर ने ओके
0: साबु दो मिहार
1: साबु फिंगा
0: ओके वे जादे रंगळो मिजो वे साबु फि एका मिजो स निम्मा ले मीने
1: रंगळो
0: दो ओके हिंगा हे मलावे
1: तो विसारे नो
0: आई के विस विसारे नो
1: ਪਰ
0: ਹੋ ਦੋ ਹੂਨ ਹੂਨ ਇੰਤਿਹਾਇ ਹੂਨ
1: ਅਵੀ ਦੇ ਨੇ ਹਾ ਹੂਨ ਵਿਸਾਰੇ
0: ਯਾ ਮਹਿੰਗੇ ਨੇ ਇੰਗੇ ਨੇ ਨੂੰ ਆ ਦੇ ਕੁਰਾਨ ਕਵੇਂ ਨੇ ਇੱਕ ਐਵਿਸ ਕੋਲ ਕੋ ਲਵਾਲਾ ਕਾ ਗੋਦ ਕਸ਼ੇ ਨੂੰ ਕੀ ਵਾਣੀ ਵਾਰੇ ਨੂੰ ਇਹ ਇਹਾ ਹੂਨ ਗਾ ਦਨੂਏ ਆ ਨੇ ਹੁਸ ਵੈ ਜਹਿਲ ਜਹਿਲ ਹੋਤੀ ਆ ਹੈ ਆਹਰ ਮੈਂ ਦੁਬਵਾਲਾ ਹੈ ਤੋ ਮਗਮ ਤੇ ਦੁਬਵਾਲਾ ਨੂੰ ਇਰਾ ਰਗੜ ਵੜੇ ਕਾ ਹਰ ਬੇਲ ਵਾ ਗੋ ਤੇ ਨੋਆ ਤਾ ਆ ਮਿਹਾਰ ਮੀ ਵਾ ਗੋ ਤੇ ਕੀ ਨਿਕੁ ਤੁਮ
1: ಜಹದೇ
0: ಓಕೆ ಮಲವ ಗೆನಿಸ್ತೇನೆ ಮರ ಬೋಡ ಶುಕ್ರಿಯಾ ಹಿಂಗೆ ಮಿ ಹರಿಯತ್ ಲವಕ್ಕೆ ಎದುನಿ ಮರ ಬೋಡ ಶುಕ್ರಿಯ ಯಾಕೆ ಮರ ದಗ್ಗೋತೆ ಕೇಮಿ ಪುರುತ ಮಿಜೋಣಿ ಮಿಲವಾಗ ಬದಲುಗೆ ಹೆನ್ ಲವೇ ಗೆನಿಸ್ತೆ ದೋ ಮಿಜುವ ಮಿಜುವ ಮಿದ್ದರವಿ ಏಕಮ ಓಕೆ ಏಕಮ ಗೆ ಪುರುತ ಮಾಮಿಲ್ ಲ
1: ಕಿ
0: ಕುರಾಣಿ ಒಣ್ಣ ಗೊತಕ ತಕಂಕನ್ ದಾಮಾಣಿ ದೋ ಓಕೆ ಹೆಮಿ ಮಮ್ಮಿ ತಿಲವ ಗೆನಿಸ್ತೇನ ಏಕ ಮೇಗೆ ಕುರಿ ಗಾಮಿಲರ ಆಗ ಲವೇಂಗೆ
2: ನುದಿ ಏಕೆ ಮೆಗಹರ್ಟ್ಸ್ ದಿವೆ ಎಫ್ಎಂಗೆ ಕೊಮ್ಮೆ ಗಡಿರೆಗೆ ಫುರತಮ ಲವೇಕವೆಸ್ ದಿವೆ ಅಮಿಲ್ಲರಾಗಿ ಲವೇ

0: nuo 10 MHz divi FM. Abadues emme gatuka.
1: Divi FM ehun terinna baddal korani.
2: Varan khassa husheyalun teriye.
3: Guest RJ.
4: Guest RJ gatuka baddal kora farata ayku tafat maudutaka wahak dakkanumge fursat.
3: Guest RJ.
2: Nuo 10 MHz divi FM.
5: Guest RJ. ಬುರಾಸ್ ವೆದ್ದು ಹೋಗಿ ರೇಗಂಡು ಅಗ್ಗಡಿ ಫಣರಾಗ ಸ್ಟುಡಿಯೋ ಇಂ ಬಗುತು
6: ಎಮ್ಮೆ ಕಮದಾಫಿ ಮೆಂಗೆನಿ ಕಿಹಾವರ್ಕತ್ತು ಅಹ್ಯಾಫಿ ನಮ್ಮ ಜವಾಬಕಿ
2: ವರ ರಂಗಳ ಮೆಂಗೆಯ
7: ಈನ ಕುಂದಿರಿ ಉಳೇನಿ ಕಲಾಯನುಲ ಮಿಹಿತುಗಾವಿಂದು ಕದೆ ನಿಶಾನನುಲ
6: ಎಮ್ಮೆ ಕಮದಾ ಫಿಲ್ಮ್ಗೆ ಎಮ್ಮೆ ಖಾಸಕಮ ಕಿಕೊಬೇತ ಅಹ್ಯಾಫಿ ನಮ್ಮ ಜವಾಬಕಿ
2: ಫಿಲ್ಮ್ಗೆ ಹುರಿ ಹಾ ಕಮವೆಸ್ एक चुटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानो रमेश बाबू
6: एम ए खमदा फिल्म के मेंबर बनाला टेस्ट का तैयार तो है फिनम को बा जवाब की
2: हे वल्ला तैयार
4: देहा सर्विस वना हर दिवे ही फिल्म के रास्ते
8: मूवी मूड
6: एम ने खमदा फिल्म के मेंबर बनालो दिवे ही फिल्म के टीम मिजोरी तैयार थेबे फ्रंट तैयार तो
8: मूवी मूड